0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे 29 सप्टेंबर. जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे इन द शो.
1: ऑल इज वेल आरजे अदनान का मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव रेडियो का फ्लो
2: ऑन एमजीएम 90.8 एफएम.
0: तर 29 सप्टेंबरला इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या, तर 1829 मध्ये लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली होती. त्यानंतर 1916 मध्ये जॉन डी रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले होते. याच्या अगोदर कोणीच अब्जाधीश या जगात नव्हते. 1917 मध्ये मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली. 1963 मध्ये बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले 1963 मध्ये. 2012 मध्ये अल्तमस कबीर भारताचे 39वे सरन्यायाधीश झाले होते. आणि 2016 मध्ये उरीमध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याच्या 11 दिवसानंतर भारतीय लष्कराने पीओके काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. यासोबतच आज आहे 29 सप्टेंबरला जगभरात साजरा होतोय वर्ल्ड हर्ट डे, म्हणजे जागतिक हृदय दिन. दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे उद्दिष्ट म्हणजे लोकांना हृदयाच्या आजारांपासून बचाव, योग्य आहार, व्यायाम, ताणतणाव कमी करणे आणि तंबाखू मद्यापासून दूर राहणे याबाबत जागरूक करणे. हृदयविकार आज जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण आहे, त्यामुळे लहानशा जीवनशैलीतील बदलांनी मोठं हृदय निरोगी ठेवता येतं हा या दिवसाचा संदेश आहे. आणि यावर्षीचा स्लोगन आहे आपलं हृदय आपलं जीवन, त्याची काळजी घ्या. तर याबद्दल आपण आज आपल्या शोमध्ये सविस्तर बोलणारच आहोत. डॉक्टरांसोबत काही चर्चा सुद्धा करणार आहोत आज आपण आपल्या शोमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आरजे अदनानचा हा

0: लेट्स टॉक अबाउट हेल्दी लाइफ, क्योंकि हेल्दी रहोगे तो वेल्दी रहोगे। आप सुन रहे हो आरजे अदनान कौन MGM 90.8 FM, और आज हम बात करेंगे फॉलिक एसिड फॉर प्रेग्नेंट वीमेन, यानी फॉलिक एसिड प्रेग्नेंट वीमेन्स के लिए कितना इम्पोर्टेंट है, जरूरी है। और हमारे साथ एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर मंजूषा हिवरे मैम, MGM मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट। गर्भवती महिलांसाठी फॉलिक एसिड इतके महत्वाचे का असते?
1: हाँ, विषय खरंच एकदम विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे। तसं प्रत्येक स्त्रीने गर्भधारणा होण्यासाठी आधीपासून गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यापर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ऍसिड घ्यायलाच हवे, ते अति आवश्यक आहे। यामुळे काय होतं की बाळामध्ये मेंदूची पाठीचा जो कणा आहे त्याच्यामध्ये जे जन्मजात दोष आढळून येतात ते होण्याचा धोका टळू शकतो। आता याच्यात कुठले दोष होऊ शकतात, विशेषतः न्यूरल ट्यूब डिफेक्ट, याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो जर हे फॉलिक ऍसिडचं प्रमाण कमी असलं तर। आणि याशिवाय अकाली प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ जन्मण्याचा धोका पण कमी होऊ शकतो जर फॉलिक ऍसिडचं प्रमाण एकदम बरोबर असलं तर।
0: आणि गर्भधारणेदरम्यान फॉलिक ऍसिडला काय महत्वाचं का मानलं जातं?
1: गर्भधारणेच्या दरम्यान सुरुवातीचे जे 4 आठवडे असतात ज्याच्यात बाळाच्या मेंदूचा आणि पाठीच्या कण्याचा जडणघडण सुरू असते, तर या दरम्यान फॉलिक ऍसिडची आवश्यकता खूप असते। जी गर्भवती आई असते तिच्या शरीरासाठी पण आणि बाळाच्या वाढीसाठी पण, तर या काळात आईच्या शरीरात फॉलिक ऍसिडची कमतरता असल्यास बाळामध्ये जन्मदास दोष होण्याचा धोका वाढतो, म्हणून आपल्याला फॉलिक ऍसिड या काळात अति आवश्यक आहे।
0: तर फॉलिक ऍसिड गर्भवती महिलांसाठी किती महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे याबद्दल आता आपण जाणून घेतलं, तर स्टे ट्यून्ड।

केंद्रीय विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आकर केवल मधुकर राव मुदखेडकर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे.
1: सरांना नमस्कार. मी डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल सर्जन.
0: तर सर, प्रत्येक वर्षाची ना एक थीम असते, तर या वर्षाची वर्ल्ड हर्ट डे ची थीम काय?
1: या वर्षीच आपले 29 सप्टेंबर 2026 म्हणजे हा जागतिक हृदय दिन म्हणून आपण साजरा करतो. तर यावर्षी थीम अशी आहे की डोंट मिस अ बीट, एकही क्षण चुकू नका. किंवा हे बीट म्हणजे हृदयाशी संबंधित सुद्धा एक बीट असतात, हृदयाचे जे ठोके असतात त्याला आपण बीट म्हणतो. तर कुठलाही बीट आपण चुकू नये किंवा त्यात दुर्लक्ष करू नये, हा त्यामागचा उद्देश आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की कार्डिओस्कुलर डिसीज म्हणजे हृदय व रक्त वाहिन्यांचे आजार, या हा एक प्रमुख जगभरात मृत्यूचं कारण झालेलं आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, ही एक आपली जगातली संघटना आहे आपली आरोग्याशी निगडीत. त्याच्या याच्यानुसार यावर्षी म्हणजे वर्षभरामध्ये जवळपास 19.8 दशलक्ष मृत्यू झाले, त्यापैकी मोठा वाटा हृदयविकार झटका आणि स्ट्रोकचा आहे. स्ट्रोक म्हणजे हृदयविकाराचा संबंधित एक आजार आहे की मेंदूमध्ये सुद्धा त्याचा हृदयाची जर काही हालचाल कमी जास्त झाली तर त्याचा स्ट्रोक म्हणजे ब्रेनवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे हे एक फार महत्वाचं कारण आहे आणि हे दिवसेंदिवस हा सगळीकडे वाढत चाललेला आहे. एक तर आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, परत त्याचे जोखमीचे जे घटक आहेत आपले हृदयविकाराचा धोका होण्याचे ज्या प्रमुख आहेत, त्यात महत्वाचं म्हणजे तंबाखू, धूम्रपान, हे अतिशय ह्या सवयीचं बॅलेन्स इम्बॅलेन्स झाले, ते अतिशय जास्त प्रमाणात चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे एक मोठं कारण आहे. तसंच जास्त मीठ, साखर, चरबीयुक्त आहार, परत काय सध्याचं जे लाईफस्टाईल झाले म्हणजे एकदम बसून राहणे, चेहऱ्याचे हालचाल नाही. पूर्वीच्या काळी कसं आपण कामानिमित्त चालत राहायचं, संसाधन आता इतकी वाढलेली आहे की आपल्याला म्हणजे ऑफिसमधून निघाली की गाडीत बसतो आपण, त्यावेळेला हृदयाचे म्हणजे शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत, हे एक महत्वाचं कारण आहे. परत जे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी आजार आहेत, मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल, हे एक महत्वाचं कारण आहे. ती मद्यपान व वायू प्रदूषण हे सुद्धा त्यातलं एक कारण आहे.
0: तर एक्झॅक्टली वर्ल्ड हर्ट डे काय, याची थीम काय, याबद्दल आता आपल्याला सरांकडून माहिती मिळाली. आपण अजून बोलणारच आहोत, बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8

0: दिल के मरीज कैसे होते हैं जनाब? प्यार में टूटे हुए नहीं, असल में दिल से कमजोर होते हैं। तो उसी पर आज हम बात करने वाले हैं। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM आणि आपल्यासोबत आहे डिस्ट्रिक्ट सर्जन डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सर। आज आहे वर्ल्ड हार्ट डे, तर सर हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
1: सगळ्यात महत्त्वाचं नियमित शारीरिक हालचाल, परत संतुलित आहार। संतुलित आहार म्हणजे मीठ कमी व जे चरबीचे पदार्थ आहेत ते कमी करणे, तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबवणे, म्हणजे कमी करणं मी असं म्हणणारच नाही, पूर्णपणे टाळणे, रक्तदाब आणि रक्तातील साखर कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून ते म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणे, हे काय त्यातलं फार महत्त्वाचं घटक आहे। संपूर्ण रक्तदाब किंवा मधुमेह कायमचा जात नाही, पण त्याला आपण निश्चितमध्ये आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, या गोष्टी आपण

0: केला तर हृदय आपलं निश्चितच निरोगी राहील.
1: आणि आजकाल आपण बघतो की हार्ट अटॅकचे जे केसेस आहेत ते खूप वाढत आहेत, तर याचे लक्षणे काय असतात, धोक्याची लक्षणे?
0: घाम येणे, त्यातल्या त्यात काय थंड घाम, म्हणजे आपण जे घाम आल्यानंतर आपण गरमी गरम झाल्यानंतर घाम येतो वेगळा, पण थंड घाम अचानक काही कारण असताना घाम येणे, मळमळ वाटणे, छाती दडपण, वेदना, हात खांदा इथे सुद्धा वेदना जाणवल्या, आपण समजा की काहीतरी हृदयाशी संबंधित आपल्याला होत आहे आणि याच्याकडे आपण तात्काळची वैद्यकीय मदत घेणं गरजेचं असतं. आणि चक्कर सुद्धा, त्यातलं चक्कर आली असं विनाकारण आपल्याला चक्कर यायला लागली तर त्याचा आपण या दृष्टीनं वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. आणि ही एक आपत्कालीन स्थिती, इमर्जन्सी स्थिती, वेळ दौडला तर काही होऊ शकतं, म्हणजे अगदी मृत्यू होऊ शकतो. त्याच्या वेळच्यात वेळ दौडून चालत नाही की अगदी ते आपण जे गोल्डन आवर म्हणतो त्याच्यात जर आपण त्यावेळेच्या आत जर आपण गेलो निश्चित आपल्या तिथे मेडिकलची जर मदत भेटली किंवा आपण तिथे पोहोचलो तर आपण निश्चित यातनं वाचू शकतो, एवढी मी तुम्हाला सांगू शकतो.
1: तर अटॅक आपल्याला कसा येतो आणि त्याची लक्षणं काय हे आता आपण जाणून घेतलं, तर बोलणार आहोत आपण यावर अजून खूप काही. स्टे ट्यून.
2: Only on MGM 90.8 FM.

0: വെൽക്കം ബാക്ക്. യു ആർ ലിസണിംഗ് എം ജി എം 90.8 FM. आणि आज आहे वर्ल्ड हार्ट डे. याबद्दल आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहे डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सर, डिस्ट्रिक्ट सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर सर, थोड्या वेळापूर्वी तुम्ही गोल्डन आर बद्दल सांगितले होतं, तर या गोल्डन आर मध्ये आपण काय करावं जेणेकरून पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो?
1: एक म्हणजे काय, एक तर कोणाची मदत घ्यायला पाहिजे पटकन. म्हणजे अगदी साधा माणूस होता तर त्याला जर थोडी जर आपण निश्चित ट्रेनिंग जर दिली कुठल्या गोष्टीची, ते काय करायला पाहिजे, म्हणजे अशा माणसाला दवाखान्यात आपण पटकन घेऊन जायचं. पण जर काही त्याला कृत्रिम रक्तविश्वास देता आला तिथे तिथे जर, तर त्याचा जीव हा निश्चित असू शकतो. आणि तिथून मग लगेच त्याचं झाल्यानंतर जितकं शक्य होईल तितक्या कुठल्याही दवाखान्यात त्याचे, आता अगदी सरकारी दवाखाना आपल्यामध्ये स्टेमीसारखा मोठा प्रोजेक्ट आहे की स्टेमीमध्ये याच्यावर आपण आणि एनसीडी क्लिनिक आमचं आहे जे की सतत त्याच्यावर काम करत असतो ते. तर ह्या गोष्टीचा जर तात्काळ जर मदत घेतली तर त्याला कोणी नकार देणार नाही, अशा पेशंटचा जीव असण्यासाठी मदतच होईल. अच्छा, सीपीआरची फार सोपी पद्धत आहे. जर काही म्हणजे मी असं आव्हान करेन, काही तरुण जे उत्कुरू काही लोक जे आहेत किंवा काही सामाजिक चळवळ ते जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना सुद्धा ह्या गोष्टी शिकू की जेणेकरून सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती पडली पाहिजे. आपल्याला वाटतं की सीपीआर ही फार मोठी गोष्ट, पण तसं नाही आहे की जर आपण ते शिकून घेतलं तर फार सोपी पद्धत. त्याच्यामुळे काय की रस्त्यावर जर कोणी एका चक्करून पडला तर त्याला आपण निश्चित आपण त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करू शकतो.
0: तर एक्झॅक्टली गोल्डन आर काय असतो आणि यात काय करायला पाहिजे हे आता आपण जाणून घेतलं. तर ही महत्वाची गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रसंगी ते तुम्ही फॉलो सुद्धा करा. स्टे ट्यून.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: ஹலோ, யூ ஆர் லிஸ்னிங் எம்ஜிஎம் 90.8 எஃப்எம். आज आहे वर्ल्ड हार्ट डे. याबद्दल आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहे डिस्ट्रिक्ट सर्जन डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सर. तर सर, जेव्हा अटॅक येतो त्यातील काही महत्वाची लक्षणं काय असतात?
1: मी थोडं तेच सांगितलं की आपल्याला काय साधारण लक्षणं येतात, की आपलं ते लक्षात यायला थोडं अवघड असतं. पण जर आपल्याला असं वाटलं की तर आपल्याला चक्कर येण्यासारखं होतंय, थंड घाम होतोय, मळमळ होते, किंवा कुठेतरी आपल्याला पाठीला, छातीला, फक्त छातीच्या वेदना नाही तर पाठीला सुद्धा वेदना, हाताला सुद्धा वेदना होऊ शकतात. तर हे असं आल्यानंतर आपण ते लक्षणं आपल्याला काहीतरी होतंय, त्याच्यामुळे त्याचं काहीतरी धोक्याची घंटा असं समजून तात्काळ त्याची आपण मेडिकलची मदत घ्यायला पाहिजे.
0: आणि हा अटॅक अनुवंशिक असतो का?
1: अनुवंशिक म्हणण्याच्या लाईफस्टाईलचा मी विषय म्हणेन. अनुवंशिक हा फार कमी आहे. अनुवंशिक असतो तो म्हणजे हृदयविकार म्हणण्याच्या ब्लड प्रेशर हे अनुवंशिक असतो, ते रक्तदाब जो असतो तो अनुवंशिक असतो तो, किंवा दुर्लक्ष पण असतो काही लोकांमध्ये अनुवंशिक असू शकतो, हे असू शकतो. पण हृदयविकार हा बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि आपल्या हालचाली मंदवल्यामुळे हा आजार जास्तीत जास्त झेपवत आहे, हे लक्षात घ्या.
0: आणि लहान मुलांमध्ये सुद्धा हृदयविकार असतात का?
1: लहान मुलांचं प्रमाण कमी आहे, कारण पण आता अशा काही घटना झाल्या की 18 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलाला सुद्धा हृदयाचा अटॅक येऊन मुलं गेलेली आहेत. प्रमाण कमी आहे पण आहे, पण एकदम लहान याच्यात हृदयाची अनामली असू शकते. म्हणजे हृदयाचं म्हणजे काहीतरी हृदय डेव्हलप होण्यामध्ये काहीतरी कमतरता असू शकते, तो वेगळा विषय आहे, पण अटॅक येणं हा वेगळा विषय.
0: थँक यू सो मच सर, थँक्स अ लॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहीत झाली आपल्या हृदयाबद्दल. आपल्यासोबत होते डॉक्टर कमलाकर केवल मधुकरराव मुतखेडकर सर, डिस्ट्रिक्ट सर्जन. त्यांच्यासोबत आपण बोलत होतो. सो स्टे ट्यून.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: माझ्या नादी लागू नको सिंधू.
1: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी.
0: करणार कायस या खोळाचं,
2: पळवून नाही तुम्हाला.
0: आणि पळवून देऊन काय करणार,

0: सांग, चिखलू सांग, चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा?
1: नाना
0: फडणवीस, लोकमान्य टिळकांचा?

0: वाक्यामध्ये पेटला कसा दिवा, वेंडरवॉलच्या गोलामधली काढली कोणी हवा, जेम्स वॅटची किटली उकळून शोध कसला लागला सांग.
1: शाबास.

0: इंग्रजी लई महत्वाचं आहे. आता समज आपल्याला म्हणायचं असेल की झाड आपल्या पानांनी श्वास घेते, तर असं म्हणायचं की ते हेरे आपलं काय ते
1: प्लांट्स ब्रीथ थ्रू देअर लीव्स व्हाइल ह्यूमन्स यूज देअर नोजेस. इज दॅट व्हाय वी स्लीप ऑन कॉर्ड्स अँड प्लांट्स हॅव बियर्ड्स ऑफ रोजेस. सरप्राईज Surprise adds punch to life, my boy. And spice comes from variety. Kindness, compassion are excellent virtues. But knowledge is man's topmost duty.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आय डी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजी हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

रोड सतीश मोटर के पीछे समर्थ नगर छत्रपति संभाजी नगर और दिशा हॉस्पिटल संत तुकाराम नाट्यगृह रोड फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस सिडको एन फाय छत्रपति संभाजी नगर। डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी। डॉक्टर अभिजित गोरे वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर उपलब्ध सुविधा डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट आरोपी स्क्रीनिंग यूईटी क्लिनिक रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट। वेळ सकाळी 10-3 संध्याकाळी 6-7 आणि शनिवारी सकाळी 10-3। पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर प्लॉट नंबर 51 स्वातंत्र्य सैनिक कॉलनी लिटल एंजल शाळेसमोर नागेश्वरवाडी रोड निराला बाजार छत्रपती संभाजीनगर। कॉन्टॅक्ट नंबर 9422653331।

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: ऑफिसची वेळ झाली 5 वाजले, लॅपटॉप बंद केला, बॅग उचलली आणि मनात म्हटलं चला आता घरी जाऊन आयुष्य जगूया. असं तुम्ही पण प्लॅन करतायत ना. पण एवढ्यात बॉसचा मेसेज येतो, एक छोटस काम आहे तितकं करून जाणार. आणि छोटस काम म्हणजे 2 ते 3 तास लागतातच, कारण आपल्या देशात कामाची वेळ संपते पण काम काही संपत नाहीये. तर एका सर्वे मध्ये भारतातील तब्बल 24% कर्मचारी आठवड्याला 16 तास किंवा त्याहून जास्त काम करतायत, म्हणजे ओव्हर टाइम करतायत 24% कर्मचारी. यात तुमचा सुद्धा नंबर असू शकतो. आणि जवळपास 40% कर्मचारी दर आठवड्याला 6 ते 15 तास अनपेड एक्स्ट्रा काम करतायत. म्हणजे या सर्वेत असं आहे की भारतात जगातील सर्वात जास्त अनपेड वर्क केला जातो आणि ओव्हर टाइम सुद्धा केला जातो. म्हणजे पगार मिळतो कामाच्या वेळेचा, पण काम 24 तास करावं लागते. आणि गमत म्हणजे काय माहिती का, आपण जर वेळेवर घरी जायचा प्रयत्न केला तर प्रश्न येतो, काय रे आज काही काम नाही का? मतलब इन्सान 8 घंटे काम करे और फिर वक्त पर बाहर निकलने के टाइम पर बॉस सवाल करता है, बहुत जल्दी जा रहा है. भाई जल्दी थोड़ी जा रहा है, 9 से 5 का टाइम है, 5 बजे निकल रहा है. और कुछ कुछ चाटुकार एम्प्लॉय ऐसे भी होते हैं जो कि 5 बजे उनका काम भले ही खत्म हुआ लेकिन निकलेंगे 5:30-6 बजे, क्योंकि इंप्रेशन उनको जमाना होता है और वो समझते कि थोड़ा एक्स्ट्रा रुकने से ना तो मैं मेरी वैल्यू बढ़ाऊंगा और बॉस की नजरों में हीरो बन जाऊंगा. भाई तुम तो 5 बजे कट लो, मैं 5:45-6 बजे तक रुकूंगा. करते कुछ नहीं, बस चाटुकारी करते हैं. तो ऐसे भी एम्प्लॉय ना तो इंडिया में बहुत है. इसीलिए ना तो सबसे ज्यादा खराब इंडिया में वर्क लाइफ बैलेंस हो चुका है. बट एक बात याद रखो, बॉस के लिए काम कभी खत्म नहीं होता लेकिन एम्प्लॉय के लिए उसकी जिंदगी खत्म हो जाती है. टुमारो इज अनदर वर्किंग डे, ये याद रखो. क्योंकि देखो भाई, आपकी जिंदगी बस 9 to 5 में नहीं है, उसके बाद भी आपकी कुछ पर्सनल जिंदगी है. बट एक बात तो है यार, पूरे दुनिया में इंडिया का ही वर्क कल्चर सबसे खराब है, जहां पर ओवर टाइम के ना पैसे दिए जाते हैं ना अप्रिशिएट किया जाता है. खैर क्या करें, आदत से मजबूर. जाऊं दिया, स्टे ट्यून्ड
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.
2: डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ 10:00 ते 3, 6:00 ते 7 आणि 6 शनिवारी 10:00 ते 3. पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: तर कुठलाही बीट आपण चुकू नये किंवा त्यात दुर्लक्ष करू नये हा त्यामागचा उद्देश आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की कार्डिओवास्क्युलर डिसीज म्हणजे हृदय व रक्त वाहिन्याचे आजार या हा एक प्रमुख जगभरात मृत्यूचं कारण झालेलं आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे ही एक आपली जगातली संघटना आहे आपली आरोग्याशी निगडीत. तिच्या याच्यानुसार यावर्षी म्हणजे वर्षभरामध्ये जवळपास 19.8 दशलक्ष मृत्यू झाले. त्यापैकी मोठा वाटा हृदयविकार झटका आणि स्ट्रोकचा आहे. स्ट्रोक म्हणजे हृदयविकाराचा संबंधित एक आजार आहे की मेंदूमध्ये सुद्धा त्याचा हृदयाची जर काही हालचाल कमी जास्त झाली तर त्याचा स्ट्रोक म्हणजे ब्रेनवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे हे एक फार महत्वाचं कारण आहे आणि हे दिवसेंदिवस हा सगळीकडे वाढत चाललेला आहे. एक तर आपली लाईफस्टाईल बदललेली आहे, परत त्याचे जोखमीचे जे घटक आहेत आपले हृदयविकाराचा धोका होण्याचे ज्या प्रमुख आहेत त्यात महत्वाचं म्हणजे तंबाखू धूम्रपान हे अतिशय ह्या सवयीचं बॅलेन्स इम्बॅलेन्स झाले ते अतिशय जास्त प्रमाणात चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे एक मोठं कारण आहे. तसंच जास्त मीठ साखर चरबीयुक्त आहार परत काय सध्याचं जे लाईफस्टाईल झाले म्हणजे एकदम बसून राहणे शरीराची हालचाल नाही. पूर्वीच्या काळी कसं आपण कामानिमित्त चालत राहायचं संसाधन आता इतकी वाढलेली आहे की आपल्याला म्हणजे ऑफिसमधून निघाली की गाडीत बसतो आपण त्यावेळेस हृदयाची म्हणजे हालचाली शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत हे एक महत्वाचं कारण आहे. परत त्यात जे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी जे आजार आहेत मधुमेह आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल हे एक महत्वाचं कारण आहे. ती मद्यपान व वायू प्रदूषण हे सुद्धा त्यातलं एक कारण आहे.
1: तर एक्झॅक्टली वर्ल्ड हर्ट डे काय याची थीम काय याबद्दल आता आपल्याला सरांकडून माहिती मिळाली. आपण अजून बोलणारच आहोत बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
2: माझ्या नादी लागू नको सिंधू.
3: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली आहे मी.
2: करणार कायच या खुळाचं
3: तुम्हाला
2: आणि पळवून येऊन काय करणार.

0: दिल के मरीज कैसे होते हैं जनाब? प्यार में टूटे हुए नहीं, असल में दिल से कमजोर होते हैं। तो उसी पर आज हम बात करने वाले हैं। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM आणि आपल्या सोबत आहे डिस्ट्रिक्ट सर्जन डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सर। आज आहे वर्ल्ड हार्ट डे, तर सर हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
1: सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित शारीरिक हालचाल, परत संतुलित आहार। संतुलित आहार म्हणजे मीठ कमी व जे चरबीचे पदार्थ आहेत ते कमी करणे, तंबाखूचे सेवन पूर्णपणे थांबवणे, म्हणजे कमी करणं मी असं म्हणणारच नाही, पूर्णपणे टाळणे, रक्तदाब आणि रक्तातील साखर कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करून ते म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवणे, हे काय त्यातलं फार महत्त्वाचं घटक आहे। संपूर्ण रक्तदाब किंवा मधुमेह कायमचा जात नाही, पण त्याला आपण निश्चितमध्ये आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो। ह्या गोष्टी आपण केल्या तर हृदय आपलं निश्चितच निरोगी राहील।
0: आणि आजकाल आपण बघतो की हार्ट अटॅकचे जे केसेस आहेत ते खूप वाढत आहेत, तर याचे लक्षणे काय असतात, धोक्याची लक्षणे?
1: घाम येणे, त्यातलं त्यात काय थंड घाम, म्हणजे आपण जे घाम आल्यानंतर जसं आपण गरमी गरम झाल्यानंतर घाम येतो वेगळा, पण थंड घाम अचानक काही कारण असताना घाम येणे, मळमळ वाटणे, छाती दडपण, वेदना, हात खांदा इथे सुद्धा वेदना जाणवल्या, आपण समजा की काहीतरी हृदयाशी संबंधित आपल्याला होत आहे आणि याच्याकडे आपण तात्काळची वैद्यकीय मदत घेणं गरजेचं असतं। आणि चक्कर सुद्धा त्यातले, चक्कर आली असं विनाकारण आपल्याला चक्कर यायला लागली तर त्याचा आपण या दृष्टीने वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे। आणि ही एक आपत्कालीन स्थिती आहे, इमर्जन्सी स्थिती, वेळ दवडला तर काही होऊ शकतं, म्हणजे अगदी मृत्यू होऊ शकतो। त्याच्यावरच्यात वेळ दवडून चालत नाही की अगदी ते आपण जे गोल्डन आवर म्हणतो त्याच्यात आपण त्यावेळेच्या आत जर आपण गेलो निश्चित आपल्या तिथे मेडिकलची जर मदत भेटली किंवा आपण तिथे पोहोचलो तर आपण निश्चित यातनं वाचू शकतो, एवढी मी तुम्हाला सांगू शकतो।
0: तर अटॅक आपल्याला कसा येतो आणि त्याची लक्षणं काय हे आता आपण जाणून घेतलं, तर बोलणार आहोत आपण यावर अजून खूप काही। स्टे ट्यून
2: Only on MGM 90.8 FM.

0: सांग, चिखलू सांग, चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा?
1: नाना
0: फडणवीस, लोकमान्य टिळकांचा.

0: वॉलच्या डोक्यामध्ये पेटला कसा दिवा, व्हॅन डर वॉलच्या गोला मधली काढली कोणी हवा, जेम्स वॉटची किटली उकळून शोध कसला लागला सांग,
1: बघित इंजिन
0: शापा।

0: महत्त्वाचं आहे. आता समज आपल्याला म्हणायचं असेल की झाड आपल्या पानांनी श्वास घेते, तर असं म्हणायचं की ते हेरे आपलं काय ती आहे.
1: प्लांट्स ब्रीथ थ्रू देअर लीव्स व्हाइल ह्युमन्स यूज देअर नोजेस. इज दॅट व्हाय वी स्लीप ऑन कॉर्ड्स अँड प्लांट्स हॅव बियर्ड्स ऑफ रोजेस. सरप्राईज surprise adds punch to life my boy and spice comes from variety. Kindness, compassion are excellent virtues.

0: வெல்கம் பேக். யூ ஆர் லிஸ்னிங் MGM 90.8 FM. आणि आज आहे वर्ल्ड हर्ट डे. याबद्दल आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सर, डिस्ट्रिक्ट सर्जन, छत्रपती संभाजीनगर. तर सर, थोड्या वेळापूर्वी तुम्ही गोल्डन आर बद्दल सांगितले होतं, तर या गोल्डन आर मध्ये आपण काय करावं जेणेकरून पेशंटचा आपण जीव वाचवू शकतो?
1: एक म्हणजे काय, एक तर कोणाची मदत घ्यायला पाहिजे पटकन. म्हणजे अगदी साधा माणूस सुद्धा जर त्याला जर थोडी जर आपण निश्चित ट्रेनिंग जर दिली कुठल्या गोष्टीची, ते काय करायला पाहिजे, म्हणजे अशा माणसाला दवाखान्यात आपण पटकन घेऊन जायचं. पण जर काही त्याला कृत्रिम रक्तविश्वास देता आला तिथे जर, तर त्याचा जीव हा निश्चित असू शकतो. आणि तिथून मग लगेच ते जर झाल्यानंतर जितकं शक्य होईल तितक्या कुठल्याही दवाखान्यात त्याचे, आता अगदी सरकारी दवाखान्यात आपल्यामध्ये स्टेमीसारखा मोठा प्रोजेक्ट आहे की स्टेमीमध्ये याच्यावर आपण आणि एनसीडी क्लिनिक आमचं आहे जे की सतत त्याच्यावर काम करत असतो ते. तर ह्या गोष्टीचं जर तात्काळ जर मदत घेतली तर त्याला कोणी नकार देणार नाही, अशा पेशंटचा जीव असण्याची मदतच होईल. CPRची फार सोपी पद्धत आहे. जर काही म्हणजे मी असं आव्हान करेन काही तरुण जे उत्कुरू काही लोक जे आहेत किंवा काही सामाजिक चळवळ ते जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना सुद्धा ह्या गोष्टी शिकू की जेणेकरून सगळ्यांना त्या गोष्टीची माहिती पडली पाहिजे. आपल्याला वाटतं की CPR ही फार मोठी गोष्ट, पण तसं नाही आहे की जर आपण ते शिकून घेतलं तर फार सोपी पद्धत. त्याच्यामुळे काय की रस्त्यावर जर कोणी एका चक्करून पडला तर त्याला आपण निश्चित आपण त्याचा जीव वाचवण्यासाठी मदत करू शकतो.
0: तर एक्झॅक्टली गोल्डन आर काय असतो आणि यात काय करायला पाहिजे हे आता आपण जाणून घेतलं. तर ही महत्वाची गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आणि अशा प्रसंगी ते तुम्ही फॉलो सुद्धा करा. स्टे ट्यून.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: Hello, you are listening to MGM 90.8 FM. आज आहे वर्ल्ड हार्ट डे. याबद्दल आज आपण बोलत आहोत. आपल्यासोबत आहेत डिस्ट्रिक्ट सर्जन डॉक्टर कमलाकर मुतखेडकर सर. तर सर, जेव्हा अटॅक येतो त्यातील काही महत्वाची लक्षणं काय असतात?
1: मी थोडं तेच सांगितलं की आपल्याला काय अशा साधारण लक्षणं येतात की आपलं ते लक्षात येईल थोडं अवघड. पण जर आपल्याला असं वाटलं की तर आपल्याला चक्कर येण्यासारखं होतंय, थंड घाम होतोय, मळमळ होते, किंवा कुठेतरी आपल्याला पाठीला छातीला फक्त छातीला वेदना नाही तर पाठीला सुद्धा वेदना, हाताला सुद्धा वेदना होऊ शकतात. तर हे असं आल्यानंतर आपण ते लक्षणं आपल्याला काहीतरी होतंय त्याच्यामुळे त्याचं काहीतरी धोक्याची घंटा असं समजून तात्काळ त्याची आपण मेडिकलची मदत घ्यायला पाहिजे.
0: आणि हा अटॅक अनुवंशिक असतो का?
1: अनुवंशिक म्हणण्याच्या लाईफस्टाईलचा मी विषय म्हणेन. अनुवंशिक हा फार कमी आहे. अनुवंशिक असतो तो म्हणजे हृदयविकार म्हणण्याच्या ब्लड प्रेशर अनुवंशिक असतो, ते रक्तदाब जो असतो तो अनुवंशिक असतो तो, किंवा दुर्लठ्ठपणा असतो काही लोकांमध्ये अनुवंशिक असू शकतो हे असू शकतो. पण हृदयविकार हा बदलत्या लाईफस्टाईलमुळे आणि आपल्या हालचाली मंदवल्यामुळं हा आजार जास्तीत जास्त झेपवत आहे हे लक्षात घ्या.
0: आणि लहान मुलांमध्ये सुद्धा हृदयविकार असतात का?
1: लहान मुलांचं प्रमाण कमी आहे कारण, पण आता अशा काही घटना झाल्या की 18 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलाला सुद्धा हृदयाचा अटॅक येऊन मुले गेलेली आहेत. प्रमाण कमी आहे पण आहे. पण एकदम लहान याच्यात हृदयविकार असतो, हृदयाची अनामली असू शकते, म्हणजे हृदयाचं म्हणजे काहीतरी हृदय डेव्हलप होण्यामध्ये काहीतरी कमतरता असू शकते, तो वेगळा विषय. पण अटॅक येणं हा वेगळा विषय.
0: थँक यू सो मच सर. थँक्स अलॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती आज आम्हाला माहीत झाली आपल्या हृदयाबद्दल. आपल्यासोबत होते डॉक्टर कमलाकर केवल मधुकरराव मुतखेडकर सर, डिस्ट्रिक्ट सर्जन. त्यांच्यासोबत आपण बोलत होतो. सो स्टे ट्यून.
2: ओनली ऑन MGM 90.8 FM.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदवीतर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.